मस्तं भजनंत शैलं मस्तं भजनंत शैलं कर्दमंत्रंत पपीलते साद्रं लघंत पिंगं साद्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंध कह साध संगेण शिवरंग गोविंद साध संगेण शिव